अर्थात शरद ऋतुना चंद्रना किरणो अमनाजेवी उज्ज्वल कांतीवाळा उत्तम रत्नो यमा जळ्या छे ते मकराकृती कुंडल तथा हार वगैरे आभूषणो ती शोभता दिव्य आयुधो ती ओपता दिव्य नील रंगना हजारो हाथवाळा लाल कमल जेवा चरणोवाळा परमेश्वरी श्रीमाताजीनू हूँ प्रातःकाले स्मरण करू छू नमन करू छू।

महिषासुर, चंड, मुंड आणि शुंभ आ असुर दैत्योनो विनाश करवामा चतुर। ब्रह्मा, इंद्र, रुद्र तेमज मुनिजनोने मोहप माडनारा एवा विलक्षण चरित्रवाळा, अनेक स्वरूप धारण करणारा, दरेक देवताना स्वरूप वाळा चंडी दुर्गा माताजीने अमे प्रातःकाले नमन करीए छीए, वंदन करीए छीए।